0: ಹಾರ್ದಿಕ್ ನಿಮಂತ್ರಣ.
1: ದುಲ್ಖಾ ಜಿಲ್ಲಾ ಗೌರಿಸಂಗರ್ ಗೌಪಾಲಿಕಾ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 8 ಖಾರೆ ನಿವಾಸಿ ಸುರಿಮಾಯಾ ತಾಮಾಂಗ್ ಖ್ಯುಂಗ್ಬಾಕು ಯೋಹಿ ಮಿತಿ 2083 ಅಸೋಜ 5 ಗತೆ 66 ವರ್ಷಕ್ಕೆ ಉಮೇರ್ ಮಾಡ ನಿಧಾನಲೆ ಹಾಮಿ ಅತ್ಯಂತ ಮರ್ಮಾಹಿತ ಎಸ್ ದುಃಖದ ಗಡಿಮ ದೀಪಾಂಗತ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಚಿರ ಶಾಂತಿಕೋ ಕಾಮನಾ ಗರ್ದೈ ಭಾವಪೂರ್ಣ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ ವ್ಯಕ್ತ ಗರ್ದಛೌ. ಸಾಥೈ ಬೌದ್ಧ ಧರ್ಮ ಮಹಾಯಾನ ಪರಂಪರಾ ಅನುಸಾರ ಗರಿನೆ 21 ಪುಣ್ಯತಿಥಿಕ ಘೇವಾ ತ್ರಿರತ್ನ ಕುಂಜೋ ಸುಮ್ಲೈ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಗರ್ದೈ ಸಂಗೆ ಹೋಬ ಮೆಗು ಸಿಂಘಾಮ ಪುಗೋಸ್ ರ ಚೆರಿಶಿಲೆ ಸಹಯೋಗ ಗರೋಸ್ ರ ಗುರುಪದ್ಮ ಸಂಬಲೆ ಶಕ್ತಿ ದಿಯೋಸ್ ಭನಿ ಗರಿನೆ ಘೇವಾ ಲಾಮಾ ಗುರುಹರುಕೊ ಬಹುಲಿಬಾಟ ಘೇವಾ ಸಂಪನ್ನ ಹುನೆ ಹುದಾ ಸಂಪೂರ್ಣ ಮಿತ್ರಹರುಲೈ ನಿಮಂತ್ರಣ ಪಠಾಯಿಸಕೆಕೊ ಛ. ಯದಿ ನಿಮಂತ್ರಣ ಪ್ರಾಪ್ತ ನಭಯಮ ಯಸೈ ಸೂಚನಾಲೈ ಆಧಾರ ಮಾನಿ ಆಫಂತ ಜನ ಇಷ್ಟ ಮಿತ್ರ ಕುಲ ಕುಟುಂಬ ಭಾಯಿ ಬಂಧು ನಾತಾದಾರ ಸಂಪೂರ್ಣ ಉಪಸ್ಥಿತ ಭೈ ಮಾನಿ ಮೊಲಾಮ್ರಾ ಶೋಕ್ ಪ್ರಸಾದ ಗ್ರಹಣ ಗರ್ನಕೋ ಲಾಗಿ ಹಾರ್ದಿಕ ನಿಮಂತ್ರಣ ಗರ್ದಛೌ.
0: श्रीमान लक्ष्मण तामाङ छुङबा जेठानी बिममाया तामाङ छोरा बुहारीहरू बुद्धिमान तामाङ रत्न तामाङ यम बहादुर तामाङ धर्मेन्द्र तामाङ धनलक्ष्य तामाङ आशा तामाङ विनिता तामाङ छोरी ज्वाईहरू सुकुमाया तामाङ मानबहादुर गुरुङ अनुपा तामाङ नारायण तामाङ लक्ष्मी तामाङ श्रीमाया तामाङ चन्द्रकुमार स्यान्तन निर्माया तामाङ विश्व तामाङ नाता नातिनाहरू अस्मिता गुरुङ रेस्मिता गुरुङ सौरात गुरुङ रवि तामाङ नुर्बु तामाङ लगायत सम्पूर्ण खुङबा परिवार गौरीशंकर गाउँपालिका वडा नम्बर 8 खारे दोलखा. घेवा हुने मिति 2083 साल असोज 24 गते शुरू भई 25 गते सम्पन्न. घेवा हुने स्थान आफ्नै निजी निवास गौरीशंकर गाउँपालिका वडा नम्बर 8 खारे दोलखा. थप जानकारीको लागि सम्पर्क मोबाइल नम्बर 9848 84 76 60.
2: सामुदायिक पहुँच का लागि संचार रेडियो सैलुङ सामुदायिक एफएम 92.7 मेगाहर्ज़.